मैं शीशगंध रकाबगंध बाला साहेब बंगला साहेब सतो टंडिया साहेबा दी दे सुख दे दर्शन दीदार मेले बलारे।

अछेदं अपिदं कर्मं अकालं अखंडं अपंडं प्रचंडं अपालं न तातं न मातं न जातं न कायं न नेहं न गेहं न परमं न पायं